0: वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु
1: वाहे
0: वाहे गुरु वाहे गुरु नाम वाहे गुरु
1: वाहे गुरु।